तर सिखो अप्रतिम सुरुवात झालं आजचा आपला सरतरंग कार्यक्रमाचा. तर सिखो या अर्ध्या तासाचा कार्यक्रम चालू ठेवूया काही अप्रतिम गाण्यांनी. तर ऐकूया शिंगारा नवरा इन द व्हॉइस ऑफ श्रीकांत नारायण.

तर रसिक हो लगीन सरा याच गाण्यासहितेच आपण या कार्यक्रमात सांगता करीत आहोत. तर रसिक हो पुन्हा एकदा आमची साथ दिल्याबद्दल मनापासून अनेक अनेक धन्यवाद. तर रसिक हो लवकर भेटूया, तोपर्यंत आज्ञा असावी. धन्यवाद, नमस्कार व शुभ दिन.

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग स्वर तरंग
1: स्वर तरंग।
3: हेलो श्रोतियों नमस्कार, गुड आफ्टरनून टू यू ऑल। श्री सोबत आपणहात रेडिओ मॉरिशसवर स्वर तरंग कार्यक्रमात मी तुमच्या अगदी मनापासून स्वागत करतो। 4 वाजले आहेत, त्या श्रोतनांच्या नेहमीप्रमाणे मी तुमची साथ देणार आहे 5 पर्यंत। तेव्हा श्रोते तुम्ही पण आमची साथ द्या, चुन करा आमच्यासोबत आजचा हा वेन्सडे आफ्टरनून एन्जॉय करा। पुन्हा श्रोतनो कार्यक्रमाची सुरुवात करूया लगेच, ऐकूया पहिलं गाणं ठिकन फ्रॉम द मूवी जाऊ द्याना बाळासाहेब। अजय गोगावले यांच्या सुमधुर आवाजात ऐकूया वात दिसू दे हे गाणं, याचा आस्वाद घ्या।

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग।
3: मित्रांनो, बुधवारच्या या सुंदर संध्याकाळी आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत। मी आहे शिरीष, अँड आज आपल्यासोबत घेऊन आलो आहोत काही सुरेल गाण्यांचा, आठवणींचा आणि भक्तीभावाचा हा खास प्रवास। छान बुधवार आहे आज श्रोत्रिणो, आणि अशा या प्रसन्न वातावरणात संगीत ऐकण्याची मज्जा काही वेगळीच असते। दिवसभराच्या धावपळीनंतर आता थोडा वेळ स्वतःसाठी, आपल्या आवडत्या गाण्यांसाठी। अँड श्रोत्रिणो, या आठवड्याचं एक विशेष महत्त्व आहे, कारण येत्या शनिवारी आषाढी एकादशी आहे। महाराष्ट्रात, मॉरिशसमध्ये, देशभरात या दिवसाची भक्तिभावाने तयारी सुरू झालेली आहे सगळीकडे। अँड श्रोत्रिणो, महाराष्ट्रात लाखो वारकरी विठ्ठलाच्या नामस्मरणात टाळ मृदंगाच्या गजरात पंढरीच्या दिशेने वाटचाल करत आहेत। तेव्हा श्रोत्रिणो, अशा या भक्तिमय वातावरणात या क्षणी ऐकूया एक विठ्ठल गीत, याचा आस्वाद घ्या।

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग।
2: स्वर तरंग
3: श्रोत्यांनो, येत्या शनिवारी आषाढी एकादशी आहे, या निमित्ताने विशेष कार्यक्रम रंगत आहे। ऐन देव श्रोत्यांनो, आषाढी एकादशी म्हटलं की आठवतं महाराष्ट्रातील वारी। महाराष्ट्रासाठी श्रोत्यांनो, आषाढी एकादशी म्हणजे एक वेगळाच उत्साह, एक वेगळीच भक्ती। गावागावातून, शहरा शहरातून वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीची वाट धरतात। हातात भगवा झेंडा, डोक्यावर तुळशी वृंदावन मुखी, विठ्ठलाचं नाम आणि मनात फक्त पांडुरंगाची ओढ। श्रोत्यांनो, वारी आपल्याला एक सुंदर संदेश देते, सगळे भेद विसरून एकत्र चालायचं, एकमेकांना

साथ द्यायची आणि मनात भक्तीचा दीप तेवत ठेवायचा. आजच्या काळात श्रोतृ जिथे प्रत्येक जण आपल्या धावपळीत व्यस्त आहे, तिथे हिवाळी आपल्याला थोडं थांबायला शिकवते, स्वतःकडे पाहायला शिकवते आणि सांगते की आयुष्यात श्रद्धा आणि सकारात्मक विचार किती महत्त्वाचे आहेत. यानंतर या क्षणी श्रोतृ ऐकूया पुढचं गाणं, याचा स्वाद घेऊया.

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: श्रोत्यांनो, आषाढी एकादशी ही केवळ एक धार्मिक परंपरा नाही, तर ती आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या संत परंपरेत

चर्चा आणि भक्ती चळवळीचा एक सुंदर भाग संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज अशा अनेक संतांनी आपल्या अभंगांमधून प्रेम, समानता आणि भक्तीचा संदेश दिला आहे. देव कुठं शोधायचा आहे हा प्रश्न विचारला तर संतांनी सांगितलं आहे की देव आपल्या मनात आहे, आपल्या चांगल्या विचारांमध्ये आहे आणि दुसऱ्यांच्या मदतीमध्ये आहे. म्हणूनच श्रीनो कदाचित विठ्ठलाच्या वारीमध्ये प्रत्येक जण समान असतो, कुणी मोठं नाही, कुणी छोटं नाही, सगळे फक्त विठ्ठलाचे भक्त आहे. ऐन देशोदनो या क्षणी पुढचं गाणंही अशाच भक्तिभावाने भरलेलं आहे, तेव्हा याचा आस्वाद घेऊया. माऊली माझी हे गाणं तुमच्यासाठी वाजत आहोत, याचा आस्वाद घेऊया.

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग स्वर तरंग
1: स्वर तरंग।
3: हॅलो अगेन, श्रीनू, परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत श्रीसोबत। आपण आहात रेडिओ मृष्यस्वर स्वर तरंग कार्यक्रमात। मी परत एकदा तुमचे खूप स्वागत करतो। 4:40 झाले आहेत श्रीनू, अँड 5 मी तुमचे साथ देणार आहे। अर्थातच फक्त 20 राहिले आहेत, तेव्हा शेवटपर्यंत आमचे साथ देत राहा काही शिवणे गाण्यांसोबत। या क्षणी ऐकूया अंजली मराठे यांच्या सुमधुर आवाजात पुढचं गाणं, Taken from the movie Maya, याचा आस्वाद घ्या।

श्रोत्यांनो, वेळ निसटून जात आहे तेव्हा आमचे साथ देत रहा याक्षणी आदर्श शिंदे आनंदी जोशी यांचं सुमधुर आवाजात पाणी या मूवीतून घेतलेलं गाणं. या गाण्याद्वारे श्रोत्यांनो दुपारची ही स्ट्रेस दूर करा, ट्रॅफिकची स्ट्रेस दूर करा, ऑन द वे ट्युनिंग करा. या क्षणी तुम्ही घरी जात आहात, ऑन द वे ट्युनिंग करा अँड ट्रॅफिकची ही स्ट्रेस दूर करा. सो एन्जॉय दिस ब्युटिफुल ट्रॅक श्रोत्यांनो आदर्श शिंदे आणि आनंदी जोशी यांचं सुमधुर आवाजात.

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग। स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
3: श्रोत्यांनो, पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे। अशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात। थँक यू व्हेरी मच आमची साथ देण्याबद्दल, ट्युनिंग केल्याबद्दल। हॅव अ ग्रेट डे, हॅव अ ग्रेट

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: रसिक मंडळी हो, नमस्कार। AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे। आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यूनिंग करीत आहात ऑनली ऑन AM2। म्हणजे या कार्यक्रमाच्या आरंभी आज आम्ही वाजवणार आहोत ज्ञानोबा तुकाराम यांचं जय जयकार करूया। सध्या वारी चाललेले आहे पंढरीच्या दिशेने, आस्वाद घेऊया संत तुकारामांचं आणि संत ज्ञानेश्वरांचं जय जयकार।

रसिक म्हणून या भक्तिमय वातावरण चालूच ठेवूया. वारीच्या दरम्यान सध्या सगळ्या वारकरी आपल्या तोंडी आपल्या मनामध्ये एकच गजर आहे, जय जय राम कृष्ण हरी. आस्वाद घेऊया.

रसिक म्हणून पुढे असाल तुम्ही ट्युनिंग करत राहा EMT वर 20 मिनिटांचे मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. सध्या आम्ही वाजवित आहोत नतरंग मूवी मधलं गाणं आहे, आस्वाद घेऊया खेल मांडला.

रसिक मंडळी या कार्यक्रमाची सांगता करण्यासाठी आम्ही वाजवणार आहोत यंटम या मूवी मधलं गाणं आहे गार गारा, आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि